0: मध्यम लहरी 406.5 मीटर्स अर्थात 738 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध. श्रोते हो, आपणा सर्वांना सोनाली कुलकर्णीचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, भारतात सण आणि उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे होतात. सण येतात ते आपल्या आयुष्यात आनंद घेऊन, पण श्रोते हो, या आनंदाच्या ओघात आपण निसर्गाची हानी तर करत नाही ना. स्वातंत्र्य दिनानंतर रस्त्यावर पडलेले झेंडे असो की गणेशोत्सवानंतर विसर्जित झालेल्या मूर्ती, आपल्या उत्सवाचा निसर्गावर काय परिणाम होतोय आणि आपली परंपरा जपत आपण पर्यावरण कसं वाचवू शकतो, या अत्यंत महत्वाच्या विषयावर माहिती घेण्यासाठी आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत सण उत्सव आणि पर्यावरण या विषयावर प्रकाश फडणीस यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, सण उत्सव म्हणलं की आपल्याला सर्वत्र दिसतं ते उत्साहाचं, आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले हे सण आपल्याला एकत्र आणतात, परंपरांशी जोडतात आणि जीवनात चैतन्य निर्माण करतात. मात्र या उत्सवाच्या आनंदासोबत आपल्याला पर्यावरणाचीही काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता वापर आणि उत्सवामधून निर्माण होणारा कचरा, यामुळे पर्यावरणासमोर अनेक आव्हानं निर्माण झाली आहेत. या आव्हानांचं निवारण करण्यासाठी काय पावलं उचलायला हवीत त्याविषयी आज आपण प्रकाश फडणीस सरांच्याकडून माहिती घेणार आहोत. प्रकाश फडणीस सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर.
1: धन्यवाद. नमस्कार
0: सर. आजचा आपल्या संवादाचा विषय आहे सण उत्सव आणि पर्यावरण. तर या विषयाला वळण्याआधी आपण आपल्या या क्षेत्रातील कामाविषयी आमच्या श्रोत्यांना थोडक्यात माहिती सांगाल.
1: अगदी नक्की. इथं हैदराबादमध्ये इको वॉरियर्स नावाचा एक ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये अगदी ज्यांना आपण सुशिक्षित म्हणू शकतो, आयटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या चांगल्या ठिकाणी काम करणारे, पण सामाजिक दृष्ट्या सजग असलेले लोक दर रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये वेगवेगळी जी बागा आहेत, तलाव आहेत, अशी जी ठिकाणं आहेत, या ठिकाणी लोक त्याचा वापर करतात आणि वापर केल्यानंतर त्यांनी वापरलेले जे प्लास्टिकचे डबे असतील, बाटल्या असतील, वेगवेगळे कंटेनर असतील, ते त्यांनी मनाला येईल त्याप्रमाणे त्यांनी ते टाकून दिलेले असतात, ज्यामुळं त्या प्रेक्षणीय स्थळाचं खूप एक विचित्र चित्र निर्माण झालेलं असतं.
0: बरोबर.
1: तर हे गोळा करण्याच्या निमित्तानं सामाजिक जागरूकताही निर्माण करता येते आणि आपला एक जो पर्यावरणाच्या संबंधामध्ये एक दृष्टिकोन आहे की त्याचा बॅलन्स करायचा जर असेल तर काय केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात कुठून केली पाहिजे, तर त्याची सुरुवात ही आपण स्वतःपासून केली पाहिजे, हे या निमित्तानं इथं आम्हाला जमत.
0: बरोबर. हे खूप महत्वाचं सांगितलं सर तुम्ही. तर सर, सण आणि उत्सव यामुळे एकूण सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं, पण हे जरी खरं असलं तरी या सण उत्सवाचा आपल्या पर्यावरणावर नेमका कसा परिणाम होतो?
1: सण आणि उत्सव याच्यामधला धार्मिक, आध्यात्मिक आणि एक वेगळं समाधान, आनंद मिळवण्याचा हा जो एक उद्देश आहे, त्या उद्देशापासून थोडस जरा विचलित होत त्याचं उदात्तीकरण किंवा सादरीकरण करण्याच्या मोहामध्ये आजकाल लोक वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं जे एक भडकपणा त्याला जो देतात, त्याच्यातून प्लास्टिकचा अतिवापर असेल, आवाजाचा अतिवापर असेल, हवेचा अतिवापर म्हणजे दुष्परिणाम त्याच्यावर होतो, तर हे सगळे दोन्ही तिन्ही ध्वनी, जल प्रदूषण, आणखीन हवा, या तिन्ही प्रकारच्या प्रदूषणामध्ये आपण या उत्सवामधून हळूहळू त्याच्यावर परिणाम करतोय आणि अतिक्रमण करतोय असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: तर यामुळे काय होतं की आपण आता उत्सव खरं तर साजरे केले पाहिजेतच, पण ते साजरे करत असताना त्याच्यामध्ये जो एक अतिरेक होतोय, फुलं किंवा त्याचं जे डेकोरेशन असतं, हे डेकोरेशन करण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक वस्तू बऱ्याच आहेत, पण त्याचा वापर न करता आपण प्लास्टिकच्या काही गोष्टींचा अतिरेक करतो आणि प्लास्टिक हे इतकं धोकादायक आहे की जे त्याचा पुनर्वापर करता येत नाही.
0: बरोबर.
1: आणि ते रिसायकल करणं खूप अवघड होतं आणि मग पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आहेत ते खूप धोकादायक आहेत.
0: खरंय सर.
1: केमिकल, वेगवेगळे रंग याचाही त्याच्यामधून त्या सुशोभीकरणासाठी वापर केला जातो. त्यानंतर आपल्याकडे ध्वनी प्रदूषणाचा नेहमी विषय येतो आणि त्यावेळेला आपल्याकडे वेगवेगळे डीजे किंवा या वेगवेगळे वाद्य वापरून त्याच्यावर जे नृत्य केलं जातं, त्याच्यातून ध्वनी प्रदूषण होतं आणि

0: त्याचा तर इतका धोकादायक परिणाम आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे पर्यावरणाची हानी होतीये.
1: बरोबर आहे सर.
0: आणि ही थांबवण्यासाठी कुठेतरी खूप गंभीरपणानं विचार केला पाहिजे.
1: खरंय. तर सर आपण पाहतोय गणेश उत्सव असू दे किंवा नवरात्र, तर हे करत असताना सजावट करताना एकूण सण उत्सवामध्ये प्रदूषण कमी करण्याकरता कोणत्या साहित्याचा वापर करणं आवश्यक आहे?
0: आता आत्ताच जर आपण हे बघितलं तर सगळ्यात सोपं सुटसुटीत ज्याला आपण यूज अँड थ्रो म्हणतो असं प्लास्टिकचा वापर अतिरेकीपणानं केला जातो. मग ते झेंडे असतील, पताका असतील किंवा वेगवेगळ्या हार फुलं तुरे, सगळीकडे प्लास्टिकचा अतिवापर केला जातो. आणि त्याचा वापर केल्यानंतर ज्या क्षणाला तो उत्सव संपतो त्यानंतर ते कचऱ्यात फेकून दिलं जातं. हे कचऱ्यात फेकणं जे आहे ते इतकं निष्काळजीपणानं केलं जातं, त्याचा पुन्हा जर समजा नीट विल्हेवाट लावली गेली नाही तर त्याचा दुष्परिणाम होतो, तो पर्यावरणावर होतो. म्हणून हे जर समजा तुम्हाला टाळायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅग्रिगेशन ऑफ वेस्ट किंवा घनकचरा व्यवस्थापन ज्याला आपण म्हणतो, कचऱ्याचं नेमकेपणानं विभागीकरण केलं पाहिजे. तुम्हाला ओला कचरा कसा वेगळा करा, म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जर समजा संकलित केले आणि मग त्याची जर समजा विल्हेवाट लावली तर त्याच्यातले दुष्परिणाम जे आहेत ते मर्यादित करता येतील. आणि म्हणून मग हे जे प्लास्टिकचं जे हे होतं त्याचं एकत्रीकरण करून त्याची वर्गवारी करून तुम्हाला ते रिसायकलसाठी वापरता येतं.
1: बरोबर.
0: आज कितीतरी प्लास्टिक पुन्हा त्याचे वापर वेगवेगळ्या पद्धतीनं करून त्याचे जे होणारे दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला कमी करतात, टाळता येत नाहीत पण कमी तर निश्चित करता येतील. आणि त्या दृष्टीनं मग प्लास्टिकच्या बॉटल्स असतात किंवा वेगवेगळे, त्याच्यामध्ये 7 प्रकारचं प्लास्टिक आहे.
1: बरं.
0: त्यातलं काही रिसायकल होतं काही होत नाही. मग ते हे 7 प्रकारचं जे प्लास्टिक आहे ते कोणकोणत्या पद्धतीनं ते त्याला ट्रीट केलं पाहिजे याचंही काही एक सायन्स आहे. ते ओळखून तुम्ही त्या प्लास्टिकचं जर वर्गीकरण केलं तर ह्या गोष्टीवर तुम्हाला ताबा मिळवता येईल.
1: बरोबर. प्रकाश फडणीस सर, ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळून उत्सवाचा आनंद घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्वनी प्रदूषण जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आरून फिरून सगळे येतात ते डीजे वर येतात. आणखीन त्याचं खरं तर म्हणजे आपल्या मानवी कानाला 15 डेसिबल इतक्याच तीव्रतेचं हे ऐकता येतं की जे सुसह्य हो. ती मर्यादा जेव्हा तुम्ही क्रॉस करता त्यावेळेला तुम्हाला अनेक प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागतात आणि ते कळत न कळत, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस नाही आहे कारण ते पब्लिकली इतक्या तीव्रपणे वाजवलं जातं आणि त्यामुळं मग अनेक की कानावर होणारे दुष्परिणाम हे तर निश्चितच आहेत. त्यांना तुम्हाला बधिरे पण येतं. नंतर हार्टच्या पेशंटना हार्ट अटॅक येण्याची शक्यता येऊ शकते.
1: हो.
0: चक्कर, बरेचसे असे त्याचे दुष्परिणाम आहेत की ते आवाजाच्या तीव्रतेने होऊ शकतात. म्हणून हे जर समजा टाळलं आणि जर समजा आपली पारंपरिक वाद्य आहेत, वेगवेगळी वाद्य आहेत, तालवाद्य आहेत, हुंक वाद्य आहेत, याचा जेव्हा आपण वापर करतो त्यावेळेला ते कानाला ऐकायला सुसह्य वाटतं.
1: बरोबर.
0: आणि मग ते तर तुम्हाला दुष्परिणाम जाणवणार नाही आणि तो सण आणि उत्सवही तुम्ही तेवढ्याच आनंदानं आणि समाधानानं साजरा करू शकाल.
1: बरोबर सर. सर, ध्वनी आणि वायू प्रदूषणासोबतच जल प्रदूषण ही पण एक गंभीर समस्या आहे.
0: अतिशय गंभीर समस्या आहे.
1: तर गणपतीच्या काळामध्ये किंवा गणपती विसर्जनासाठी किंवा इतर धार्मिक विधींसाठी आपण या पाण्याचा वापर केला जातो, काय उपाययोजना केली पाहिजे की ज्याच्याने जल प्रदूषण होऊ नये?
0: याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या धार्मिक भावनेमध्ये आपलं निर्माल्य असेल किंवा अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या पूजा केल्यानंतर आपल्याला त्या टाकायच्या आहेत तर ते पायदळी पडू नये, ही त्याच्यातली एक प्राथमिक भावना. आणि पूर्वीकडच्या काळी असं होतं की आपण जवळपासचे जे जलाशय असत त्याच्यामध्ये नद्या वगैरे ज्या होत्या त्या सतत प्रवाही असायच्या, त्यामुळं हे सगळं ते सतत वाहत राहायचं. आता कसं झालंय की ते साचलेपणा त्याला आल्यामुळं हे जेव्हा आपण त्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला नॉर्मली हे कसं असतं की पाण्यामध्ये असा एक काही प्राणवायू असतो ज्याच्यामध्ये हे जे जलचर प्राणी आहेत ते त्यांचं जीवन अवलंबून असतं, त्या पाण्यातला प्राणवायू घेऊन ते जगत असतात. पण असे जेव्हा आपण निर्माल्य असेल किंवा अन्य काही गोष्टी पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला या वस्तूंच्या मध्ये तो प्राणवायू शोषून घेतला जातो, प्राणवायूचं प्रमाण पाण्यातलं कमी होतं, त्याचा दुष्परिणाम त्या जलचर प्राण्यांच्यावर होतो आणि मग तुम्हाला काही वेळेला असं दिसतं की कित्येक नदीच्या काठी असे माशांचे मेलेले असे ढीक सापडलेले दिसतात. त्याचबरोबर जे रंगीत काही गोष्टी असतात त्याच्यातून केमिकल्सही पाण्यामध्ये मिसळली जातात, त्याही मुळे पाणी प्रदूषित होतं, त्याचा दुष्परिणाम ह्या जलवनस्पती असतील, जलचर प्राणी असतील या सगळ्यांच्यावर होतो आणि म्हणून ते पाणी प्रदूषित होतं, पर्यायानं आपला निसर्ग प्रदूषित होतो.
1: बरोबर सर. श्रोते हो, सण उत्सव

आणि पर्यावरण याविषयी आपण प्रकाश फडणीस सरांच्या कडून महत्वाची माहिती घेत आहोत. तर या संवादाला पुढे नेऊयात आणि वळूया एका महत्वाच्या प्रश्नाकडे. सर, पर्यावरण ही जपायचं आहे आणि परंपरा ही पुढे

0: तुम्ही त्याचा वापर करून हे कराल, त्यावेळेला ते मातीत मिसळून जाईल, एक जीव होईल. पण याच्या ऐवजी जर समजा तुम्ही काही कृत्रिम साधनं जर वापरली आणि यूज अँड थ्रोच्या प्रिन्सिपल प्रमाणे तुम्ही ती टाकून दिली, तर ती पाण्यात मिसळणार नाहीत, मातीत मिसळणार नाहीत आणि त्याचा हा तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्याकडे निसर्गानं एवढ्या गोष्टी दिलेत, फुलं आहेत, पानं आहेत, फळं आहेत, त्याच्या तुम्ही वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीनं रचना करून तुम्ही त्याची सुशोभितता वाढवू शकता. तुम्हाला त्याच्यामधून एक नैसर्गिक वातावरण आणि मग तुमचं जे आध्यात्मिक बळ आहे, समाधान आहे, आनंद आहे, तो तुम्हाला याच्यातून अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतो. त्यासाठी कृत्रिम साधनांचा वापर करायची अजिबात गरज नाही.
1: प्रकाश फडणीस सर, उत्सवामधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन किंवा कचरा कमी करण्यासाठी नागरिकांनी किंवा आयोजकांनी कोणती पावलं उचलायला हवीत?
0: याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करता येते. जिथं कचरा निर्माण होतो तिथंच त्याचं वर्गीकरण जर समजा केलं आणि ते वर्गीकरण करून त्या पद्धतीनं जर समजा तो वेगळ्या संकलन केला गेला, तर यातला पुढचा जो संभाव्य धोका आहे तो तुम्हाला वेळीच टाळता येतो. आणि याचबरोबर आपल्याकडे जमा होणारा जो कचरा आहे त्याचं वर्गीकरण करत असताना तो ओला आहे, सुका आहे, प्लास्टिक आहे, घन आहे किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळ्या पद्धतीचं हे आहे का, याचा जर समजा विचार करून आपण तीन चार प्रकारे जर समजा जर कलेक्ट केला तर हा प्रश्नच उद्भवणार नाही.
1: बरोबर.
0: आणि मग त्याचं तुम्ही नीट विल्हेवाट लावू शकता. म्हणून हे सुरुवातीलाच म्हणजे आता जिथं जिथं मोठे मोठे गणेशोत्सवाचे हे असतात तिथं जर समजा त्या तीन चार ठेवलेत वेगळे बॉक्सेस म्हणा की ओला कचरा कशात, सुका कचरा कशात, प्लास्टिक कशात, हे तुम्ही त्या त्या ठिकाणी हे करू शकता. आणि वेळीच लोकांना जर सांगितलं तर तेही ते त्या सहजपणे करू शकतात. त्याच्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. फक्त तुम्हाला थोडस मनामध्ये त्याची एक जाणीव ठेवून जागरूकपणाने हे करायला पाहिजे.
1: अगदी सर. पर्यावरणपूरक सण साजरे करताना तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांचा या संकल्पनेत कसा सहभाग वाढवता येईल?
0: ही सुरुवात खरं तर तिथंच व्हायला पाहिजे.
1: बरोबर.
0: खास करून लहान मुलांना जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट साजरी करायला, फुलातलं जे एक त्यातलं जे सौंदर्य आहे ते तुम्ही त्यांना दाखवाल, त्यावेळेला फुल त्यांना ते नक्की आवडेल. त्याचबरोबर फुलाबरोबर प्लास्टिक काय आहे, त्यांना जर समजा तुम्ही एखादं खाऊ म्हणून चॉकलेट दिलं तर चॉकलेट खाल्ल्यानंतर किंवा बिस्किट खाल्ल्यानंतर त्या पुड्याचा रॅपर जो आहे तो ते कुठे टाकतात, हे जर समजा तुम्ही बघितलं आणि त्यांना त्यावेळेला सांगितलं की हे इथं नाही टाकायचं, हे कचऱ्याच्या बॉक्समध्ये टाक, ही तिथं जर सुरुवात झाली तर मग त्याच्यामध्ये आपल्याला जे तीन महत्वाचे मुद्दे आहेत की कचऱ्याचं रिसायकलिंग होतं, रियूज होतो आणि रिड्यूस होतो.
1: बरोबर.
0: तर त्याचा जो वापर जो आहे तो मुळात कमी म्हणजे नियंत्रित कसा करता येईल, किती कमी करू शकता, कैला जो जातो त्याचं तुम्ही रिसायकलिंग करू शकता का, रियूज करू शकता का, हाही विचार त्या मुलांना त्यावेळेलाच जर आपण दिला तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना लहानपणातच कळायला लागतील आणि मग ते पुढंही कंटिन्यू करू शकतात.
1: बरोबर. मग मुलांना आपण सांगितलं आणि मुलांनी ते ऐकलं, असं करण्यापेक्षा त्यांना अजून कोणत्या पद्धतीने आपण सांगू शकतो की त्यांना ते अजून चांगल्या प्रकारे समजेल?
0: हे खरं तर वेगवेगळे खेळ याच्यात असू शकतात किंवा छोटी मोठी मुलांची नाटकं असतात त्याच्यातून या गोष्टी म्हणजे ज्याला आपण जागरूकता म्हणतो.
1: बरोबर.
0: ती कळत नकळत त्यांच्या अंगामध्ये ती बिंबवली जाते आणि त्यांना ते पटत. मग याच्यासाठी तुम्ही ओल्या कचऱ्यापासून खत कसं बनवावं,
1: बरं,
0: किंवा प्लास्टिक रिसायकल कसं करतात त्याचेही तुम्हाला याच्यावर बऱ्याचशा डॉक्युमेंटरी फिल्म असतात किंवा तुम्ही काही गोष्टी सांगू शकता. मुलांना गोष्टी ऐकायला खूप आवडतात तर या गोष्टीतून त्यांना एखादा जर समजा मेसेज जर दिला तर त्यांना तो पटतो आणि मग त्या पद्धतीनं ते वागायला लागतील. आणि मग तिथं शाळेमध्येच जर समजा हे कचऱ्याचं वर्गीकरण आहे, हे काय आहे, कसं केलं जातं आणि का केलं पाहिजे हे त्यांना व्यवस्थित समजा.
1: बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे सर. सर, आपण सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतोय, तर या पार्श्वभूमीवर तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय मोलाचा सल्ला द्याल?
0: सर्वांना मी हीच विनंती करेन, आग्रहाचं माझं सांगणं हेच असेल की तुम्ही ज्या भक्तिभावानं त्या गणरायाची उपासना करताय त्याचबरोबरीनं त्याच्या उत्सवामध्ये ज्या ज्या साधनांचा तुम्ही वापर करताय तो आनंद घेण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीचा वापर करताय तर त्याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण होतं का, तर ते नाही झालं पाहिजे. ते कमी कसं करू शकतो, सजावट जी करतोय त्याच्यामध्ये आपण किती नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतोय की ज्या गोष्टी पुन्हा रिसायकल होतील, निसर्गात मिसळल्या जातील, याचा आपण वापर करू शकतो. आणि हवा प्रदूषण, हवा प्रदूषण करत असताना जे होतं गणेशोत्सवामध्ये त्याच्यासाठी जे वेगवेगळे फटाके आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत याच्यातून हवा प्रदूषित होऊ नये ह्याच्यासाठी त्याचा किती किमान वापर आपण करू शकतो. आणि केवळ या गोष्टींचं प्रदर्शन केलं म्हणजे गणेश भक्ती होते का, तर ती अजिबात नाही. म्हणून ज्याच्या मनामध्ये भाव देवा त्याला पाव, तर तो भाव तुम्ही मनात ठेवा आणि तुम्ही भक्ती करा, तुम्हाला देव नक्की पावेल आणि त्याचबरोबर तुम्हाला निसर्ग

0: अर्थ जे आपण ज्याला बॅलन्स म्हणतो संतुलन व्यवस्थित ठेवता येईल.
1: हे अतिशय रंजक पद्धतीने सांगितलं सर श्रोत्यांना. तर श्रोते हो, सणाचा आनंद आपल्या परंपरा आणि संस्कृती जपत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही देखील आपली जबाबदारी आहे. कारण प्रदूषण मुक्त आणि सुंदर पर्यावरण असेल तर आपल्या परंपरा सण साजरे करताना होणारा आनंद आपण पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो. आज प्रकाश पडणे सर आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन निसर्गाचं भान ठेवून आपले सणोत्सव कसे साजरे करावेत याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी आणि श्रोत्यांतर्फे आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: आताच आपण सण उत्सव आणि पर्यावरण या विषयावर प्रकाश फडणीस यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. श्रोते हो, निशिगंध मराठी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सोनू निगम यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं आहे जितेंद्र कुलकर्णी यांनी.